pressure che yang ning gi nasa yo kan rang oti gila control zo sia tene yoga le wa ge minang mat le lamu yo kwa se tene oti pla lo tu chukun ne lo ganda gya rang su zo na dika se tene izo chi minang mat I zo no minang mat ya ko yo kwa sia tene tu gi phila tene yoga zo na tene tonang ter na de yakpo chawasia tene ala ma da kasia mi ganda ge ne zoom bol do chawasia kabli ngyo yong asia tene balance ke la yer ge tang asia tene yoga bi tene phanto chi chi de chi ind pas ne I wa ge la emotional stability de asia dang thri mi mang che la tene chik po den na che gutu yong na che tene ji na che lung ne rang tu thwa na yong asia tene yoga wa ge la tene patience che tene rang la हां कोना छे गा मिसुक टु बा इंजि थापास हां कोना छे इनर स्ट्रेंथ रा ओते गेलाप कासिया तने ओते नेलो वाजे वजगे मिसिन नि बतने दोगलेन जो छे लेलम योंग आसिया तने तक्सान कि तुइलावा वागे मिस्ते तांदा न्यूसे गुड गासिया सने जुक्से सने वागे फिती टप जो सासे मिगे नि दोमल थुह मासे दान तने फोन यो जिल फोन लमा पुताना छे ओते गे वागे जुल मिना मत नो कासिया तने ओतिप्ले योग मिना मति यापो गसे इवि फिले चला खुनबो रा मिना मति गेछ मगो गोय मेगासे इकि फिले वाजे जगह खुसुंबो छे तने रंग रंग फिले दुसे तोन जिलो तने योग जोचे मिना मति खाछ मो योगासे तने Yoga shaching man shatan zo gushusia. Then yoga kinyabo topcha yaposagusi, topcha balance sagusia. To choose jig in gabble topcha sagusia. Ni yapo kugusia, gunda gay goose in your kugusia, tene, koryu salmon yubo deche, some ruin a yapotangusia, or the minama de kachamo yogasia. Then ekin yambula tene, tashama gachin ki gabble tene, and the rasha yoga divorce karanda, or the lotak birds ki june kitari nishasashi shatanga, the yem jin, then eke gabble tene, and down to the migi minama de busy yoga, miga leva yoga, two gain a silna yoga, then a hotenelo, then a rangi zuche. Rangi luichi semne la tene yakpo zonaa ki pila tene shataan tuzi nyusi tonjilu yoga zoche zona minama de yakpo yoga asa sena hin tene yamji yin ta iki kabla usonam topgeti lu nyabu shingena hin.